0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, शुभ दुपार। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन रेडिओ मॉरिशस। तर सिखो 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर नक्कीच साध्या 2 वाजतापर्यंत आणि या पहिल्या गाण्याने कार्यक्रम सुरुवात करूया।

तर सिखो अगदी गोरगो सुरुवात झालं आजचा आपला कार्यक्रमाचा. तर पुढील गीताकडे वळूया. अप्रतिम गाणं आहे, दिलाच राणी तुम्हा सगळ्यांसाठी वाजवित आहोत.

तर रसिकोकाई शंकर नायिकेपण या 30 मिनिटांच्या कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. स्टे स्टे ट्यून्ड 2 वाजतापर्यंत.

तर मंडळींनो, याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रम समाप्त करीत आहोत. तर अनेक अनेक धन्यवाद आमची साथ दिल्याबद्दल. नमस्कार व शुभ दुपार.

0: This is Radio Marxist.
1: 您好。
2: Assalamualaikum.
3: Kim to Mauritius.
4: Namaskar.
5: Shudrandiriki Hrudayapurvaka Namaskaram.
6: Ungal anaivarukkum Vanakkam.
7: Radio Mauritius par dil se swagat hai aap sabhi ka.
8: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा
9: नमस्कार श्रोतनु शिरी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस वर रजनी गंधा कार्यक्रमात मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो श्रोतनु फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने

श्रोत्यांनो, आज मराठी अभिनेत्री सई ठामणकर यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्यावरच चित्रित झालेलं गाणं ऐकूया. या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतेनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतोय तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.